आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण आरोग्य कौशल्य विकास महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53%-58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्व

0: महत्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती.

0: पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तेईस किलोमीटर प्रति घंटे के आसपास रहने की संभावना व्यक्त की गई है. अब इतनी झूमती हवाओं में और अच्छे मौसम में आप जो भी करना चाहते हैं उसके लिए एक पॉजिटिव एनर्जी अपने आसपास आप खुद ही महसूस करने लगते हैं, क्योंकि मौसम जो है वो बाहर का ही नहीं बदलता, हमारे मन का मौसम भी उसी के साथ बदल जाता है. और वैसे भी देखें तो जीवन में बहुत सारी चीज़ें ऐसी होती हैं जो हमारे आसपास ही मौजूद होती हैं, लेकिन हम अपने में ही कई बार इतने मसरूफ हो जाते हैं कि हमें वो चीज़ें या वो बातें या वो मूल्यवान सीख दिखाई ही नहीं देती. लेकिन सही बात ये भी तो है ना कि आफ्टर ऑल हमारे जो विचार हैं वही हमें बनाते हैं. तो कहते हैं ना कि जीवन में सारा खेल बस विचारों का है. विचार अच्छे रखिए, सब अच्छा होगा. इसी पॉजिटिव नोट पर आगे बढ़ते हैं अपने आज के दिन में. और अभी सुनते हैं एक और खूबसूरत गाना लता जी और मुकेश की आवाज़ में. और फिल्म आप सब खुद पहचान जाएंगे, क्योंकि ये गाना इतना सुना है हमने और इतनी बार हम इसको एंजॉय कर चुके हैं कि आज भी जब भी हम सुनते हैं हर बार हम इसके साथ खुद ही गुनगुनाने लगते हैं.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रमाची आता सुरुवात होतेय आणि मनस्पर्शीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ सकाळ।

क्या बात है. संदीप खरे यांच्या आवाजातल्या एका छानशा गाण्याने आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम बहारदार झालेली आहे आणि आता यापुढचे 3 तासही असेच मस्त मस्त गाण्यांसह आणि अर्थातच आपल्या गप्पांसह बहारदार होणार आहेत. कधी कधी काय होतं की एखादं गाणं असं असतं की बऱ्याच दिवसात आपण ते ऐकलेलं नसतो, खूप आवडतं गाणं असतं, अगदी मनापासून आपण त्या गाण्याचे चाहते असतो, पण तरीसुद्धा काही काही वेळेला ते गाणं का कोण जाणे पण थोडंसं मागे पडतं. आज माझंसुद्धा काहीसं असंच झालं. मी जेव्हा इथे स्टुडिओत आले मगाशी थोड्या वेळापूर्वी, तर तेव्हा हिंदी कार्यक्रम जो सुरू होता त्यात नैनो में बदरा छाए ते गाणं लागलं होतं आणि ते गाणं ऐकत असताना मला असं वाटलं की अरे बऱ्याच दिवसात हे गाणं ऐकलंच नाही आहे. मग शांतपणे छानपैकी स्टुडिओच्या मस्त स्पीकर्सवर अगदी आनंदाने मी ते गाणं मस्तपैकी एन्जॉय केलं, ऐकलं. आणि खरंच अशी जेव्हा आपल्या आवडीची गाणी आपण मनापासून ऐकतो, मनापासून एन्जॉय करतो, तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आय होप की आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये अशीच छान छान तुमच्या आवडीची सुद्धा गाणी ऐकायला मिळतील आणि ती तुम्ही एन्जॉय करू शकाल. आता गाण्यांविषयी तर बरंच काही सांगून झालं, पण आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला सांगते. सुरुवात करूया रंजक सफरपासून, कारण तो आपला शेवटी कार्यक्रम असतो. तर दुपारी 12 वाजता रंजक सफर हा जो आपला कार्यक्रम असतो, या कार्यक्रमामध्ये आज आंतरराष्ट्रीय फलाफल दिवसाच्या निमित्ताने फलाफल या पदार्थाची रंजक सफर आपण करणार आहोत. त्याआधी म्हणजेच सकाळी 11 वाजता युवा तरंग कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या 2 युवा मैत्रिणी समृद्धी ढमाले आणि अनिशा डुंबरे या आपल्याबरोबर असणार आहेत. पुलंचं साहित्य आजच्या तरुणाईलाही आवडतं का आणि आजही त्यांना ते रिलेव्हंट वाटतं का याविषयी या दोघींशी आपण बोलणार आहोत. शिवाय पुलंची जवळजवळ सगळी पुस्तकं ज्यांनी वाचली आहेत असे चोखंदळ वाचक अमूल पंडित हे सुद्धा पुलंच्या साहित्याविषयी बोलणार आहेत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता मनस्पर्शीमध्ये काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला सांगते, पण तुम्हालाही आवडेल, तुमच्या मनातलं असेल असं एक छानसं गाणं आत्ता तुम्हाला ऐकवते साधना सरगम यांच्या आवाजातलं. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: ओढाज त्या कुणाची रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी.
3: नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड.
4: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. मनस्पर्शी कार्यक्रमात आपण कशाविषयी बोलणार आहोत त्याबद्दल तुम्हाला सांगतेच आहे अगदी छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
5: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणा

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमामधला जो आपला विषय आहे तो सुरू एकदम मजेदार असणार आहे, कारण आज आहे शुक्रवार, त्यामुळे आठवड्याची जेव्हा सांगता होत असते बऱ्याच जणांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्यामुळे शुक्रवारचा दिवस असा थोडासा लाईट मूडवाला हवा असतो. आणि असाच छान एक धमाल विषय आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. काय असतं की आपल्याकडे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हा एक सोहळा असतो, त्यात वरपक्ष वधूपक्ष भरपूर पाहुणे मंडळी असं सगळं असल्यामुळे खूप धमाल गमतीजमती आणि खूप किस्सेही घडत असतात. तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या परिचयातल्या कुणाच्या लग्नात काही धमाल किंवा मजेदार असा काही किस्सा घडला आहे का? जर असा काही मजेदार किस्सा घडला असेल तर जरूर तो आमच्याशी शेअर करा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 किंवा 0225415 4135.

100.1 MHz वर तुम्ही ऐकताय FM गोल्ड मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण बोलतो आहोत लग्नात घडलेल्या एखाद्या धमाल मजेदार अशा घटनेविषयी, किस्साविषयी किंवा एखाद्या छानच्या अनुभवाविषयी सुद्धा. आपल्याला ना दोन श्रोत्यांनी खूप वेगळ्या पद्धतीचे अनुभव सांगितले. एक अनुभव असा सांगण्यात आलाय, त्यांनी नाव सांगू नका असं सांगितल्यामुळे मी त्यांचं नाव नाही सांगत आहे, पण त्यांनी फार एक वेगळाच अनुभव सांगितला की त्यांच्या नात्यातल्या एका मुलीचं जेव्हा लग्न ठरलं तर तेव्हा ऐन लग्नाच्या दिवशी नाते त्या होणाऱ्या सासूनी त्या मुलीला सांगितलं की तू मला जरा चालून दाखव म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर नवरी मुलगी अर्थातच बिथरली. तिला ती गोष्ट अजिबातच आवडली नाही, कारण एकतर ही बोलण्याची पद्धतच नसते आणि ह्या सगळ्या गोष्टींवर काय अवलंबून असतं असाही खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्या मुलीनी सरळ या गोष्टीला नकार दिला आणि ती म्हणाली की असं जर असेल तर लग्न करायची काही गरजच नाही आहे या घरामध्ये. आणि मग तो जो नवरा मुलगा होता तो मात्र अत्यंत समजूतदार होता, त्याला एकंदरीत परिस्थितीची कल्पना आली आणि त्याने पटकन विवाहाचे जे विधी आपल्याकडे आवश्यक मानले जातात, तर मुलीला हळदी कुंकू लावणं आणि मंगळसूत्र घालणं हे सहमतीने केलं आणि फॉर्मवर मित्रांकडून सह्या घेऊन ते लग्न विधिवत आणि कायदेशीर दृष्टीने सुद्धा संपन्न केलं. आणि त्यानंतर गोष्ट अशी झाली की त्या मुलीच्या सासरकडची मंडळी, विशेषतः तिच्या सासूबाई आणि आणखीनही काही सिनियर बायका घरातल्या, तिला कायम घाबरूनच राहायला लागल्या. तर ही एक वेगळी आणि मजेदार आठवण आपल्या एका श्रोत्यांनी शेअर केलेली आहे. आणखीन एक आपले श्रोते आहेत अविनाश दिवेकर, त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तर त्यांचे जावई हे कलाक्षेत्रात काम करणारे, दिग्दर्शक म्हणून काम करणारे असल्यामुळे मुलीच्या लग्नामध्ये, त्यांच्या लग्नामध्ये बरेच इंडस्ट्रीतले लोक, म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले लोक आले होते आणि त्यामुळे आलेली सगळी पाहुणे मंडळी सेलिब्रिटीजना बघून खूप खुश झाली आणि या सेलेब्सबरोबर त्यांना बोलता आलं, काही फोटो काढता आले, चार क्षण आनंदात घालवता आले ह्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. लग्न म्हटल्यानंतर वेगवेगळे अनेक किस्से घडत असतात, तर तुमच्याकडे सुद्धा असे काही वेगळे विनोदी धमाल मजेदार किस्से असतील तर जरूर सांगा. तुमच्या लग्नात घडलेला किस्सा असेल किंवा तुमच्या परिचयातल्या कोणाच्या लग्नात घडलेली गोष्ट असेल जरूर माझ्याशी शेअर करा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 15 41 34 किंवा 02245 41 35.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samriddh Bharat. Join Indian Navy.
4: 100.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे। कार्यक्रमात तुमच्या बरोबर आहे मी अंजली, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या परिचयातल्या एखाद्या लग्नात घडलेल्या एखाद्या धमाल मजेदार अशा घटनेविषयी, प्रसंगाविषयी किंवा किस्साविषयी। आणि काही श्रोत्यांनी आपल्याला मजेदार प्रसंगही सांगितले आहेत, काही लोकांनी आपल्याला संस्मरणीय अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत। आपल्याला माधवी शिरगावकर यांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या नात्यातल्या एका लग्नामध्ये ती जी नवरी मुलगी होती तर तिचे सासरे एका दूरचित्रवाणी वाहिनीवर काम करत असल्या कारणाने त्याही लग्नामध्ये काही सेलिब्रिटीज आले होते आणि त्या सेलिब्सबरोबर बोलणं, फोटो काढणं हे सगळं नातेवाईकांनी एन्जॉय केलं। तर ही तर छान गोष्ट आहेच, पण आपण थोडीशी गमतीशीर किंवा मजेदार अशा गोष्टींविषयी बोलणं हे अपेक्षित आहे। आणि आपल्याला छाया गभाले यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की त्यांचं लग्न झालं साधारण 1994 साली, आणि त्यावेळेला चायनीज पदार्थ हे खूप नवीन होते। तेव्हा अगदी आज जसे सर्रास आपल्याला खायला मिळतात किंवा अगदी छोट्या मुलांनासुद्धा माहीत असतात, तर तसं तेवढ्या प्रमाणामध्ये ते पदार्थ माहीत नव्हते सर्रास। आणि त्यांच्या लग्नामध्ये एक मंचुरियन, व्हेज मंचुरियन असा पदार्थ ठेवण्यात आला होता आणि तो कुणालाच माहीत नव्हता, त्यामुळे लोकांनी त्याआधी गुलाबजाम समजून घेतले आणि त्यानंतर खाल्ल्या त्यांना असं वाटलं की अरे हे तर गोड नाही आहेत, काहीतरी वेगळंच दिसतंय। आणि त्या लग्नामध्ये आमंत्रित म्हणून आलेला एक छोटा मुलगा होता, त्याला तर ते काही कळलंच नाही की तो पदार्थ काय आहे, आणि नंतर मग तो सगळीकडे सांगत सुटला की ह्या लग्नामध्ये असा काहीतरी एक वेगळाच पदार्थ होता म्हणून। तर अशी काहीतरी गंमत जम्मत लग्नाच्या निमित्ताने किंवा त्या सोहळ्यामध्ये होत असते। तर तुमच्याकडे सुद्धा असे काही मजेदार किस्से असतील तर जरूर सांगा 02245411434 किंवा 02245411435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक।

लग्नाच्या वेळेला नवरा येणार आहे, वरात येणार आहे, वाजत गाजत तो येणार आहे म्हणून सगळेजण वाट पाहत असतात आणि प्रत्यक्ष लग्नघटिका समीप येते आणि ज्या वेळेला लग्न लागणार तर त्यावेळेला सगळेजण इतके उत्सुक झालेले असतात आणि समजा जर ते लग्न मोकळ्या जागेमध्ये असेल, लॉनवर किंवा असं म्हणजे ओपन ह्या स्पेसमध्ये असेल आणि त्यावेळेला अचानकपणे अगदी अपेक्षा नसताना जर पाऊस आला तर सगळ्यांची किती धांदल होईल. अशीच घटना घडली होती आपले एक श्रोता भूपेंद्र यांच्या लग्नामध्ये. त्यांचं लग्न झालं डिसेंबरमध्ये. वास्तविक डिसेंबर हा काही पावसाळ्याचा सीझन नव्हे, ऋतू नव्हे, पण तरीसुद्धा त्यांच्या लग्नाच्या वेळेस, अगदी लग्न लागायच्या वेळेस पाऊस सुरू झाला. तो रिमझिमत होता, त्यानंतर तसाच अगदी पंक्ती वगैरे बसल्या, जेवायला मंडळी बसली तरीसुद्धा पाऊस तसाच सुरू होता. त्यामुळे आजही ते म्हणाले की त्यांच्या लग्नाविषयी कोणीही काही सांगत असेल, काही आठवण काढत असेल तर डिसेंबर महिना असूनही तुझ्या लग्नात पाऊस कसा पडला हा पहिला प्रश्न अजूनही ठरलेला असतो. त्यानंतर आपल्याला फोन केला होता नेहा कापसे यांनी. त्यांनी सांगितलं की त्यांच्या भावाचं लग्न होतं आणि लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी म्हणून सगळं सामान, बांधाबांधी, तयारी सगळं एकदम चोख परफेक्ट केलेलं होतं आणि कसं कोण जाणे पण नवऱ्या मुलाचा जो लग्नात घालायचा कुर्ता होता तोच नेमका घरी राहिला होता. हे इतकं अनवधानाने झालं आणि प्रत्यक्ष लग्नाच्या वेळेस जेव्हा नवरा मुलगा तयार व्हायला गेला तेव्हा लक्षात आलं की हे असं घडलंय. मग आयत्या वेळेला काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात आली, पण तेव्हा जी काही धांदल झाली होती ती मात्र आजही लक्षात आहे असं त्या म्हणाल्या. तुमच्या स्वतःच्या लग्नात किंवा तुमच्या परिचयाच्या कोणाच्या लग्नामध्ये अशा काही धमाल गोष्टी, किस्से, गमती जमती घडल्या असतील तर जरूर माझ्याशी शेअर करा. 02-2-45-15-41-34 किंवा 02-2-45-15-41-35 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय एफ एम गोल्डवर. आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण लग्नात घडलेल्या धमाल मजेदार अशा किस्स्यांविषयी बोलतो आहोत. आणि आपल्याला एका श्रोत्यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या नात्यातलं एक लग्न, त्यांच्या भावाचं लग्न कोविड काळामध्ये झालं, तर त्यामुळे अत्यंत मर्यादित असे लोक लग्नाला हजर होते. 50 जणांना बोलवण्याची परवानगी तेव्हा होती. आणि त्या ह्याच्यामध्ये वधूपक्षाकडच्या लोकांनी नवऱ्या मुलाचे बूट चोरले आणि त्या हॉटेलच्या पॅन्ट्रीच्या इथे लपवले. या मंडळी ते बघितलं होतं आणि त्यामुळे त्यांनी तिथून ते बूट त्यांचं लक्ष नसताना परत घेतले. आणि जेव्हा मुलीकडची मंडळी त्यांच्याकडे पैसे मागायला आली, त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की अरे बूट तर आमच्याचकडे आहेत, मग आम्ही तुम्हाला का पैसे द्यायचे. अशी मजा त्या लग्नामध्ये घडली होती असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर श्रद्धा कर्णिक यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या पुतणीच्या लग्नामध्ये असं झालं होतं की त्यांचे दीरही पंक्तीत जेवायला बसले होते आणि वाढपी जेव्हा यायचे तेव्हा ते त्यांच्यापर्यंत यायचे आणि त्या दीरांच्या पानामध्ये फक्त जिलेबी न वाढता पुढे निघून जायचे. अनेकदा बोलवून सुद्धा त्या वाढप्यांनी त्या दीरांच्या पानात काही जिलेबी वाढली नाही आणि त्यांना कळत नव्हतं की अरे असं का झालं, मलाच का नाही जिलेबी वाढली. आणि मग घरी गेल्यानंतर ह्याचा उलगडा झाला. त्यांच्या पुतणीबाची सगळ्या मंडळींनी सांगितलं की त्यांनीच हा प्रँक केला होता आणि वाढप्यांना सांगून ठेवलं होतं की काकांच्या पानामध्ये जिलेबी अजिबात वाढायची नाही. अशी धमाल मज्जा त्या लग्नामध्ये झाली होती. आणखीनही लग्नाविषयीचे लग्नामध्ये लग्न सोहळ्यामध्ये घडलेले काही किस्से तुमच्याकडे असतील तर जरूर सांगा. दूरध्वनी क्रमांक तर मी मगाशी सांगितलेच आहेत. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती, त्यानंतर एका छानशा गाण्याचा आनंद घेऊया आणि पुन्हा बोलूया. ऐकत रहा FM गोल्ड.
2: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक,

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे 100.1 MHz FM गोल्डवर. आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण बोलतोय लग्नात घडलेल्या मजेदार अशा गोष्टींविषयी, किस्शांविषयी. खूप वेगवेगळे अनुभव मज्जा ऐकायला मिळते आहे. प्रकाश कुलकर्णी यांनी फोन केला होता, त्यांनी सुद्धा लग्नात बूट पळवण्याचा एक प्रसंग एका नातेवाईकांच्या लग्नात अनुभवल्याचं सांगितलं. त्यानंतर वसंत पारुंडेकर यांनी फोन केला होता, मंगेश म्हात्रे, जगन्नाथ केदारे या सगळ्यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये फोन केला होता, कार्यक्रम आवडल्याचंही सांगितलं. आणि आणखीन एक आपल्या श्रोत्या आहेत, निलिमा देशमुख, त्यांनी फोन केला होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या नंदेचं लग्न होतं आणि पावसाळा होता तेव्हा, त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं हे सुद्धा थोडंसं जिकिरीचं असलेला असा तो ऋतू होता, सीझन होता. आणि जेव्हा विहिणींची पंगत बसली तर त्यावेळेला विहिणींच्या पंक्तीमध्ये वाढण्यासाठी करंजीचा डबा त्यांनी उघडला निलिमाताईंनी. आणि तो डबा उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या करंजांचा किंवा कानवल्यांचा डबा आणण्याच्या ऐवजी सुकून तांदळाच्या पिठाचा डबा आलेला आहे. मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना पटकन सांगितलं की असं असं झालंय, तर तू घरी जा आणि अमुक अमुक ठिकाणी ठेवलेला तो डबा घेऊन ये. घाईघाईत त्यांचे मिस्टर तसेच बाईकवरून गेले, घराची किल्ली त्यांनी नेली नव्हती. मग तिकडे गेल्यावर कळलं की अरे घराची किल्लीच नाही नेली आहे. मग गॅलरीतून उतरून वगैरे त्यांनी तो डबा आणला, पण त्या म्हणजे तो कानवल्यांचा डबा तिथे पोहोचला, ती पंगत व्यवस्थित झाली. आणि अशा गोष्टी, अशा गमती जमती लग्नांच्या निमित्ताने घडत असतात. आणखीनही याविषयी आपण बोलणार आहोत, त्याआधी तुम्हाला ऐकवते लता मंगेशकरांच्या आवाजातलं गाणं. ऐकत रहा FM गोल्ड.

आहोत, पण सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांचा विवाह सुद्धा 12 जून रोजी झाला होता आणि तो विवाह नोंदणी पद्धतीने झाला आणि एक वेगळाच किस्सा तेव्हा घडला होता. सुनीताबाईंचे भाऊ सर्वोत्तम ठाकूर यांनी लिहिलेल्या लेखामध्ये सुद्धा आपल्याला त्याविषयी वाचायला मिळतं. 12 जूनचं लग्न असा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे. तर ते त्यात म्हणतात की 13 जून ही लग्नाची तारीख ठरली होती. मला वाटतं तो गुरुवार होता. मुहूर्त पाहायचा नसल्यामुळे आप्पांच्या कोर्टातल्या कामाच्या दृष्टीने तो सोयीस्कर दिवस असावा. नुकताच कॉलेजात गेलेला मी, त्यावेळी विद्यार्थी परिषद की कसल्या तरी जिल्हा कार्यवाह होतो आणि एका बैठकीकरता 10 जूनला मालवण वेंगुर्ला भागात जाणं मला आवश्यक होतं. आता 3 तासात होणाऱ्या या प्रवासाला तेव्हा 1 दिवस लागे. माईचं लग्न 13 जूनला आहे म्हणून 12 जूनला परत यायचं ठरवून मी 2 दिवसांकरता गेलो आणि ठरल्याप्रमाणे 12 जूनला रत्नागिरीला परतलो. उद्याच्या लग्नाच्या वेळी काय काय मदत लागेल याचा विचार करत घरी आलो तर माझे मेहुणे पु ल देशपांडे गप्पा मारत बसले होते. लग्न दुपारीच होऊन गेलं होतं. रजिस्टर्ड लग्न ज्यांच्या साक्षीने करायचं त्या रजिस्ट्रारना त्या दिवशी वेळ होता. उद्यापर्यंत थांबा कशाला, म्हणून ते 12 तारखेलाच आप्पांबरोबर घरी आले आणि 13च्या ऐवजी 12 जून 1946लाच सुनीता ठाकूर आणि पु ल देशपांडे यांचं लग्न झालं. तर अशा सुद्धा गोष्टी काही जणांच्या लग्नांच्या बाबतीमध्ये घडत असतात. एकूणच या सगळ्या लग्न सोहळ्यातल्या गमती जमतींविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये बोललो. आता मात्र मनस्पर्शी कार्यक्रमाची इथेच सांगता होते. अगदी थोड्याच वेळात 11 वाजता युवा तरंगमध्ये पुन्हा भेटूया. ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100° एक मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रमाची आता सुरुवात होतेय आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ सकाळ।

0: 100.1 MHz तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या युवा तरंगमध्ये जसं मी आपल्या मनस्पर्शीच्याही सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या दोन युवा मैत्रिणी सहभागी होणार आहेत आणि त्यातली आपली एक युवा मैत्रीण समृद्धी ढमाले आत्ता आपल्याबरोबर आहे. काय असतं की पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण बोलतो आहोत. तर पु लंनी लिहिलेली पुस्तकं ही आजच्या पिढीला सुद्धा वाचण्यासारखी वाटतात का, आवडतात का, ती वाचतात का आणि त्यांना त्यातून काय काय मिळतं या सगळ्याविषयी मला असं वाटतं की आपण आत्ताच्या पिढीतल्या प्रतिनिधी म्हणून या आपल्या दोन युवा मैत्रिणींकडून ज्या चांगल्या वाचकही आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि समृद्धी आपल्याबरोबर आहे. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार समृद्धी, खूप खूप स्वागत आहे तुझं कार्यक्रमात.
1: खूप खूप धन्यवाद.
0: समृद्धी, तुला मला काही विचारायचं आहे पुलंच्या साहित्याविषयी, पण त्याआधी तुझी थोडक्यात ओळख आपल्या श्रोत्यांना मी करून देते. समृद्धी ढमाले ही माध्यम क्षेत्रात तिने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ती खूप चांगली वाचक आहे, शिवाय लेखनही करते. अभिवाचन, काव्यवाचन यात तिला रस आहे. 2 वर्ष ती मुंबईतल्या एका वृत्तपत्रामध्ये काम करत होती पर्यावरण प्रतिनिधी म्हणून आणि सध्या ती व्हॉइस रेकॉर्डिस्ट आणि व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनसुद्धा काम करते. तर अशी ही आपली बऱ्यापैकी माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेली समृद्धी ही मैत्रीण आहे. समृद्धी, पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: खूप खूप धन्यवाद मॅम.
0: मला सांग समृद्धी की पुलंची कोणकोणती पुस्तकं तू वाचली आहेस?
1: मी खर तर पुलंचा व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ, हसवणूक फसवणूक ही पुस्तकं वाचली आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कथाकथन सुद्धा मी ऐकत असते.
0: अच्छा, आणि मग तुला कुठलं पुस्तक जास्त आवडतं किंवा पुलंच्या लेखनातलं काय आवडतं जास्त?
1: माझी म्हणजे हसवणूक आणि व्यक्ती आणि बंदी ही दोन्ही पुस्तकं अगदी गो टू पुस्तकं आहेत असं म्हटलं तरी चालेल. मी ज्या वेळेला ती वाचली होती ती दोनदा मी वाचून काढली आहेत कोविडमध्ये सुद्धा. आणि मला मुख्य म्हणजे पुलंची लेखनशैली खूप आवडते कारण अगदी साधं सोपं पण तरीही खूप मार्मिक असं पुलं लिहितात. ते आपल्याला कितीही काय लोटलं अजून तरी सुद्धा ते पुलं हसवतच राहणार आहेत आणि तशी साधी सोपी शैली असल्यामुळे पुलंचं असं क्लिष्ट किंवा मनाला ताण देणारे नाही तर ताण हलकं करणारे असं साहित्य असं मला वाटतं.
0: अगदी बरोबर आहे. आणि समृद्धी, आता काय आहे की पुलंनी ही पुस्तकं लिहून अनेक वर्ष झाली आहेत. आता काळ बदलला आहे, आजूबाजूचं वातावरणही खूप बदललं आहे, मनोरंजनाच्या कल्पना लोकांच्या खूप बदललेल्या आहेत, पण तरी सुद्धा पुलंचं लेखन तुला आजही रिलेटेबल वाटतं का? तुझ्या पिढीतल्या तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा विचार करतात तुला कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुला ते रिलेटेबल वाटतं?
1: येस, मला पुलंचं लेखन फार कालसापेक्ष वाटतं. याची महत्वाची कारण दोन. पुलंचं एक खूप आवडतं वाक्य जे आपण चित्रपटात सुद्धा पाहिलंय की ते म्हणतात की मला जर काही ओळख हवी असेल किंवा माझ्या कधी पुतळा बनवला तर त्याच्याखाली असं लिहावं की या माणसाने आम्हाला हसवलं. तर ते मला खूप महत्वाचं वाटतं आणि ते हसवलं यामुळे किंवा आजच्या पिढीकडे स्ट्रेस खूप आहे, ताणतणावाचं खूप जीवन सुरू आहे, त्यामध्ये जेव्हा आपण पुलंचं साहित्य वाचतो ऐकतो तेव्हा आपल्याला खूप म्हणजे स्ट्रेस रिलीज होतो. आपण दोन क्षणांसाठी किंवा तेवढा वेळ आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि एक मनाला ताजेपणा येऊन आपण नव्याने पुन्हा काम करायला म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींना सुरुवात करू शकतो. सो ते खूप मला महत्वाचं कारण वाटतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचे विनोद इतके ताजेतवाने आहेत, इतके हलके फुलके आहेत की ते आजही खळखळून हसवणारे आहेत. सो ही अत्यंत महत्वाची कारण आहेत. आणि भाषा, मला पुलंची लेखनशैली फार प्रचंड आवडते त्यामुळे आजच्या पिढीसाठी खूप रिलेटेबल असं ते साहित्य आजही आहे.
0: समृद्धी, हे ऐकून खूप छान वाटलं कारण खरोखरच असं होतं की रोजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकावरच म्हणजे कोणत्याही वयाची व्यक्ती असेल तरी काही ना काहीतरी ताणतणाव असतात आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी पुलंच्या पुस्तकातलं एखादं पान जरी आपण वाचलं तरी खूप मोकळं वाटतं, छान वाटतं.
1: बरोबर, अगदीच.
0: आणि तेच नेमकं तू सांगितलंस. तर समृद्धी, खूप खूप धन्यवाद तू कार्यक्रमात सहभागी झालीस आणि आता तू एवढं त्यांच्या विनोदी लेखनाबद्दल किंवा हलक्या फुलक्या लेखनाबद्दल सांगितलंयस. तर पु लंनीच संगीतबद्ध केलेलं एक हलकं फुलकं धमाल गाणं आता मी ऐकवते सगळ्यांना आणि तुझे पुन्हा एकदा आभार मानते.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: थँक्यू.

0: लोकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।
1: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा।
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
3: 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या युवा तरंग कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुस्तकांविषयी किंवा त्यांच्या साहित्याविषयी आजच्या तरुण पिढीला काय वाटतं, आजची तरुण पिढी सुद्धा त्यांचं साहित्य वाचते का, तितक्याच आवडीने वाचते का, या सगळ्याविषयी आपल्या युवा मैत्रिणींकडून जाणून घेतोय। मगाशीच आपण समृद्धी ढमाले हिच्याशी संवाद साधला आणि तिच्याकडून तिचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं आणि आत्ता आपल्याबरोबर फोनच्या माध्यमातून जोडली गेली आहे आपली युवा मैत्रीण अनिशा डुमरे। हॅलो।
4: हॅलो,
3: हाय अनिशा, नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात।
4: नमस्कार मॅडम, मला या कार्यक्रमात संधी दिली तुम्ही बोलण्याची, त्यासाठी मनापासून आभार तुमचे।
3: धन्यवाद। आणि अनिशा, तुला मला काही पुलांच्या साहित्याविषयी विचारायचं आहे, पण त्याआधी तुझी ओळख आपल्या श्रोत्यांना करून देते मी। अनिशा आपली युवा मैत्रीण आहे, कलाशाखेतून पदवीचं शिक्षण तिने पूर्ण केलंय, पत्रकारितेतून पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण तिने पूर्ण केलंय आणि गेल्या 1.5 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ती कार्यरत आहे आणि ती खूप छान वाचक आहे, ते आता आपण तिच्याशी बोलू तेव्हा तिच्याकडून आपल्याला कळेलच। अनिशा, पुलांची कोणकोणती पुस्तकं तू वाचली आहेस?
4: पुलांची खरं तर मला असं सांगायला आवडेल की मला वाचनाची जी गोडी आहे ती पुलांच्याच लेखनामुळे लागली आहे।
3: बरं।
4: सगळ्यात आधी मला असं आठवतंय की शाळेत असताना मी बटाट्याची चाळे पुस्तक वाचलं होतं आणि त्यावेळेस फार त्यातल्या ज्या शाब्दिक कोट्या होत्या, विनोद होते, ते फार काही कळले नव्हते आणि पुन्हा एकदा 12वीत असताना माझ्या वाचनात ते पुस्तक आलं आणि त्यावेळेस त्याची खरी मजा अनुभवता आली, त्यातले विनोद कळले। मी स्वतः चाळीत वाढली त्याच्यामुळे चाळ संस्कृती, तिथलं वातावरण, म्हणजे माणसं, त्यांचं जगणं हे खूप जवळून अनुभवलं, त्यामुळे ते पुस्तक मला फार रिलेट झालं।
3: बरोबर।
4: आणि पुस्तक असा मी वाचलंय, व्यक्ती आणि वल्ली, ती फुलराणी, गाठोड, अशी बरीच पुस्तकं मी त्याच्यानंतर वाचली। त्यातल्या त्यात मला व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक जास्त आवडलं कारण मला व्यक्तिचित्रण हा साहित्य प्रकार फार आवडतो।
3: बरं।
4: आणि त्यात पुलांनी ज्या पद्धतीने व्यक्तींचं बारीक निरीक्षण करून त्यांना शब्दात उभं केलंय किंवा ती पात्र अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत होतात,
3: अगदी,
4: त्यामुळे हे पुलांच्या लेखनाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जर माणसं समजून घ्यायची असतील ना तर व्यक्ती आणि वल्ली हे एकदा तरी वाचायला हवं।
3: अगदी बरोबर आहे। आणि व्यक्ती आणि वल्ली मधलं तू कुठलं कॅरेक्टर किंवा कुठली व्यक्तिरेखा तुला जास्त आवडते?
4: खरं तर सगळीच, म्हणजे अंकू वर्वा असेल, शितळे मास्तर, सखाराम गटने, नाथा कामत, ही सगळीच पात्र अशी, असं त्यातला एक एक पैलू असा कधीतरी असं वाटतं की अरे हा माणूस आपण पाहिलाय किंवा अनुभवलाय असं वाटतं, किती जवळची वाटतात, त्यामुळे असं एक पात्र नाही सांगता येणार पण सगळीच पात्र अशी आवडीची आहेत।
3: म्हणजे जसं पुलांनी म्हटलंय की ही सगळ्या या व्यक्ती, त्यांना म्हटलं तर भेटले आहेत आणि म्हटलं तर नाही, तसं आपलं सुद्धा होतं।
4: हो हो, निश्चितच। आणखी एक मला सांगायला आवडेल की म्हणजे आणखी एक माझी आठवण आहे ती फुलराणीबद्दल अशी की कॉलेजमध्ये असताना त्यातलं जे मंजुळेचं स्वागत होतं ना ते मला
3: शिकवण चांगलाच धडा।
4: हो हो, ते अगदी तोंडपाठ असायचं।
3: अच्छा।
4: कारण त्यातल्या ज्या भावना आहेत किंवा त्यातली जी नाट्यमयता आहे, त्यातलं भाषेचं सौंदर्य, ते इतकं प्रभावी आहे की ते पात्र अक्षरशः जवळचं वाटायचं आपल्या आणि ते सादर करताना एक वेगळीच गंमत आणि वेगळाच आनंद मिळायचा। ती फुलराणीशी पण माझं एक असं छोटस खास नातं असं म्हणायला हरकत नाही, व्यक्ती आणि वल्ली सोडल्यास।
3: हा,
4: त्याच्यामुळे ते पुस्तकही मला फार आवडतं।
3: बरोबर। आणि पुलांच्या म्हणजे नाटकांच्या संहिता तर बऱ्याच उपलब्ध आहेतच, त्याच्यामुळे ते ती पुस्तकही वाचत असताना आपल्याला त्यांच्या भाषेची समृद्धी काय होती ह्याचा प्रत्यय येतो।
4: हो हो, निश्चितच।
3: अनिशा, आता सध्याचं आपण जे आजूबाजूचं वातावरण बघतोय त्यात खूप मनोरंजनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, माध्यमं खूप बदललेली आहेत, आता तू स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेस तर तुलाही हा बदल सगळा आजूबाजूला रोज तू बघतच असशील आणि आजचं जे आपण म्हणतो की आयुष्य अत्यंत धावपळीचं आणि वेगळ्याच पातळीवरचं झालंय, तर त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि म्हणजे आत्ताची पिढी तुमची जी आहे ती पुलांच्या साहित्याशी कशी रिलेट करते?
4: खरं तर मला असं कायम वाटतं की पुलं हे कोणत्याही एका काळाचे किंवा कुठल्याही एका पिढीचे लेखक नाही आहेत. ते खऱ्या अर्थाने टाइमलेस आहेत.
3: बरोबर.
4: तुम्ही त्यांना कुठल्याही काळात अडकवू शकत नाही. म्हणजे त्यांच्या साहित्यातला कुठलाही भाग घेतला आणि वाचला ना तर तो अगदी आजचाच वाटतो. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला हे वाटतं की त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणसाचं जगणं, माणसाचा स्वभाव, त्याचे भावभावना हे त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिले कायमच. त्याच्यामुळे ते लेखन कायमच कुठल्याही पिढीला भावणार असंच आहे. आणि पुलंचं आपण म्हणतो की पुलं फार विनोदी शैलीत लिहितात, पण मला असं वाटतं की त्यांची आणखी एक महत्वाची गोष्ट मला जाणवते की पुलंचं माणसांवर विशेष प्रेम होतं.
3: म्हणजे
4: त्यांच्या लेखनातून ते कायम दिसून येतं. म्हणजे त्यांनी माणसांमधले गुणदोष दाखवले, त्यांचे माणसांमधील माणसांच्या सवयींवर त्यांनी भाष्य केलं, पण त्यांनी कधी टिंगल टवाळी केली नाही. त्यांच्या विनोदामध्ये उपहासापेक्षा जास्त आपुलकी जाणवते त्या माणसांबद्दल किंवा त्या व्यक्तींबद्दल.
3: बरोबर.
4: त्याच्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या लेखनाचं. त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत मानवी भावभावना, मानवी स्वभाव याबद्दल जोपर्यंत बोललं जात आहे, लिहिलं जात आहे, तोपर्यंत पुलंचं लेखन हे वाचनात येत राहणार आहे, ते लोकांना आवडणार आहे. त्यामुळे ते कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. आजही फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर असं होतं की अनेकदा पुलंच्या लेखनातला एखादा मजकूर वाचनात येतो आणि तो नकळत आपण वाचायला सुरुवात करतो आणि वाचता वाचता आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, सगळा ताण हलका होतो, चेहऱ्यावर हसू उमलतं. तर हे सगळं त्यांच्या लेखनाची जादू आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांचं लिखाण हे कधीच असं कालबाह्य होऊ शकत नाही, ते कायम रिलेटेबल आहे आणि ते सगळ्याच पिढी म्हणजे कुठल्याही पिढीतल्या कुठल्याही माणसाला ते तितकंच आवडणार आहे.
3: बरोबर आहे. आणि मगाशी आपण समृद्धीशी बोलत होतो तेव्हा तिने पण ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता की ताण हलका करणारं असं त्यांचं लेखन आहे म्हणून.
4: हो हो.
3: आणि खरंच आहे ते, कारण छान आपल्याला काही कशाने आपण त्रासलो असलो आणि पुलंच्या पुस्तकातलं थोडं काही वाचलं की मस्त एकदम मूड सगळा बदलतोच आपला.
4: सुखावणार आहे ते सगळ्यात.
3: अगदी खरं. मला सांग अनिशा, तू मगाशी म्हणाली होतीस की फुलराणी मधलं ते स्वगत तुझं पाठ होतं, तर ते अजूनही पाठ असेल ना?
4: पाठ म्हणजे सुरुवातीचा काही भाग असा पाठ आहे. पाठ
3: थोडस अगदी एक दोन तीन ओळी आम्हाला ऐकवशील का त्यातल्या?
4: दोन तीन ओळी. ओके, ऐकवते.
3: कारण ते एवढं गाजलेलं स्वगत आहे, तर आज आपण पुलंबद्दल बोलतो आहोत, त्यांच्या भाषेबद्दल एवढं तू सांगितलंस, लेखनशैलीबद्दल सांगितलंस, तर मला वाटतं थोडीशी झलक आपल्याला मिळेल त्यातून.
4: हो, नक्की नक्की. असं काय मास्तर साहेब, गधडी काय नालायक? थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालजा शास्त्र. तुझं मस्तनात गेलंय ज्ञान, तुझ्या तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, मार पैजाचा घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझा उतरीन समदा माज. तव येशील गुंडाळून लाज, माझी चाटत येशील बुट. म्या म्हणून काय आज इकडे कुठे? हात पसरून मागशील भीक. म्या म्हणून जरा सुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगी धरायला वाटचल बाहेर मुकाट. उगा वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा.
3: क्या बात आहे, मस्त. धन्यवाद अनिशा, खूप छान बोललीस तू आणि हा स्वगतामधला काही एक छोटासा भाग सुद्धा तू सादर केलास, तर छान वाटलं तुझ्याकडनं हे ऐकून.
4: थँक्यू.
3: थँक्यू.
4: मलाही छान वाटलं.
3: धन्यवाद.
4: हो.

मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

0: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
4: 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे। आजच्या युवा तरंगमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण आपल्या युवा मित्रमैत्रिणींकडून जाणून घेतलं की पु लंचं साहित्य आजही त्या वाचतात का, किंवा त्यांना आवडतं का, त्यातलं काय आवडतं। आणि समृद्धी आणि अनिशा या दोघींनी सुद्धा खूप छान पद्धतीने पु लंच्या साहित्याची त्यांना कोणती वैशिष्ट्ये वाटतात ते सांगितलं, आणि ती आजही त्यांना ती पुस्तकं वाचाविषयी वाटतात, त्यातलं काय आवडतं, या सगळ्याविषयी त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं आपल्याला। आणि खरोखरच असं होतं की म्हणजे काही पुस्तकं, काही प्रसिद्ध साहित्यिकांची पुस्तकं ही त्या त्या काळामध्ये खूप गाजलेली असतात, पुढे मात्र काळ बदलतो तसा त्या पुस्तकांचा रेलेवन्स कमी होतो। पु लंच्या बाबतीत मात्र त्यांची अनेक पुस्तकं आजही तेवढीच लोकप्रिय आहेत, आणि काळ बदलला तरी आजही जेव्हा आपण रत्नागिरीला जातो तेव्हा रत्नागिरीच्या प्रवासात आपल्याला अंतू बर्वा आठवतो, एसटीच्या प्रवासात म्हैस आठवते, परदेश प्रवासाची तयारी करत असताना अपूर्वाई, पूर्वरंग ही पुस्तकं मनात डोकावतात, आणि चितळे मास्तर, पेस्तन काका, सखाराम गटने ही मंडळी तर अगदी आपल्या गोतावळ्यातलीच असावेत असं आपल्याला वाटतं, इतकी ती आपली झालेली असतात। हे मला वाटतंय पु लंच्या लेखनाचीच ही जादू आहे। आणि पु लंच्या लेखनाविषयी आणखीनही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आपले एक सिनियर आणि चोखंदळ वाचक असणारे मित्र अमूल पंडित यांच्याकडून। तर पु लंचं लेखन हे जसं आपण आत्तापर्यंत म्हणत आलो की प्रत्येक पिढीतल्या लोकांना आवडतं, आणि जे लोक अगदी नुकतेच वाचायला लागलेले आहेत, आत्ताच्या युवा पिढीतले आहेत, त्यांनाही पु लंचं लेखन भावतं, आणि जे चोखंदळ वाचक आहेत, वर्षानुवर्ष वाचत आलेले आहेत, त्यांनासुद्धा पु लंचं लेखन आजही तितकंच आवडतं। तर हे नेमकं कशामुळे घडतं याविषयीसुद्धा आपण अमूल पंडित यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हॅलो, नमस्कार। मला तुम्हालासुद्धा पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायचा आहे की पु लंचं कोणकोणती पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत?
5: मी पु लंची जवळपास सगळीच पुस्तकं वाचलेली आहेत, म्हणजे अभावानेच एखादं पुस्तक असं असेल की जे अजून मी वाचलेलं नाहीये, पण बाकी त्यांची व्यक्ती आणि वल्ली, असामी असामी, बटाट्याची चाळ, फसवणूक म्हणजेच हसवणूक, त्याच्यानंतर 1-0 मी, गणगोत, पूर्वरंग, अपूर्वाई, गोळाबेरी, झगड पगळ, खिल्ली, जावे त्यांच्या देशा, गुणगायना आवडी, वंगचित्रे, त्यांची जी काही पुस्तकं आहेत ती सगळीच मी वाचलेली आहेत। म्हणजे आता अगदी नंतर नंतर आलेली जी उरलं सुरलं, पुरचुंडी किंवा मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास, ही सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत। आणि नुसती वाचलेली नाही तर त्याची पारायणं केलेली आहेत। आणि सगळ्यात सुरुवातीला पुलांची जेव्हा लिखाणाची सुरुवात झाली तेव्हा त्यांची खोगीर भरती आणि नसती उठाठेव, गोळा बेरीज अशी एक 3 पुस्तकं आली होती, ज्याच्यामध्ये त्यांचे ललित लेख असे आहेत आणि काही नाट्यचटा टाईप काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। तर ती पण सगळी पुस्तकं माझी वाचून झालेली आहेत। वाऱ्यावरची वरात, ती फुलराणी, या नाटकांचे पारायण करून झालेलं आहे, ती नाटकं प्रत्यक्षात अनेक वेळा बघून झालेली आहेत, त्यामुळे सगळंच सेकंदरीत वातावरण किंवा वाचन म्हणजे फुल हा एक पहिला एक कित्ताच गिरवलेला आहे, त्यामुळे पुलांची जवळपास सगळीच पुस्तकं माझी वाचून झालेली आहेत।
4: बरोबर. आणि खरोखरच पुलंची पुस्तकं अशी असतात की जी एकदा वाचायला घेतल्यानंतर आपल्याला हातातून बाजूला ठेवत नाहीत, कारण आपण सुरुवात केली की ते शेवटपर्यंत पुस्तकं वाचतच जातो. पण पुलंनी जी पुस्तकं तुम्ही म्हणजे पुलंची पुस्तकं वाचली आहेत, तर त्यातलं कुठलं पुस्तक तुम्हाला जास्त आवडलं आणि ते का आवडलं ते सुद्धा आम्हाला सांगा.
5: माझ्या काय किंवा कोणत्याही वाचकाच्या दृष्टीने सगळ्यात कठीण प्रश्न म्हणजे पुलंचं तुम्हाला सगळ्यात आवडलेलं पुस्तक कोणतं. खरं तर जगात डावं उजवं करता न येण्यासारख्या काही गोष्टी असतात, त्या सगळ्याच एका उत्तुंग अशा पातळीवर असतात. त्यातल्या एकाची निवड करणं म्हणजे इतरांशी कपट केल्याची भावना मनामध्ये येते. पुलंचं प्रत्येक पुस्तक हे या प्रकारचं आहे. तरीही मी इथे एक साधा खरं तर अगदी भाबडा निकष लावतो, जे अगदी सहज म्हणून कपाटातून अनेकदा काढून वाचलं गेलं आहे ते बहुधा सगळ्यात आवडतं पुस्तक असावं. आणि अर्थातच पुलंच्या इतर सर्व पुस्तकांची मनापासून माफी मागून सांगतो की इथे ते पुस्तक आहे असामी असामी.
4: बरं,
5: त्याच्या नावातच एक विलक्षण आकर्षण आहे आणि पुलंच्या विलक्षणाच्या निरीक्षण शक्तीचं आणि ते शब्दात मांडण्याच्या शैलीचं एक अफलातून उदाहरण आहे. काळाचा तुकडा जसाच्या तसा उभेहूब उभा करून तुम्हालाही त्यातलं जिवंत पात्र बनवून वावरण्याची मुभा देणारं हे लेखन आहे. ते विनोदी आहे, उपहासात्मक आहे, विसंगती टिपणारं आहे, आध्यात्मिकतेकडे वळणारं आहे आणि मुख्य म्हणजे मनसोक्त असा आनंद देणारा आहे.
4: हो, आणखीनही या अनुषंगाने तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे, पण त्याआधी पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका रचनेचा आपण आनंद घेऊया. ऐकत रहा FM गोल्ड.

0: पुलंची पुस्तकं वाचत असताना मात्र शब्दावाचून कळले सारे म्हणण्याऐवजी शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं आपण म्हणू शकतो. कारण पुलंच्या लिखाणातला जो निर्विष असा विनोद असतो, जो हलका फुलका असा एक टच त्यांच्या लिखाणाला असतो, तो आपल्याला अत्यंत मोहवणारा असतो. आणि त्याबरोबरच खूप सुंदर अशी भाषा त्यांच्या सगळ्याच पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते. कोणालाही न दुखवणारा निर्विष असा विनोद साध्य करणं ही खरंच खूप कठीण गोष्ट असते, मोठी गोष्ट असते. आणि मला वाटतं पुलंचं लेखन हे कोणालाही न दुखावता हसत हसत चिमटे काढणारं आणि ज्याच्यावर विनोद केलाय त्यालासुद्धा हसवणारं असं असल्यामुळे कदाचित ते जास्त लोकप्रिय ठरलं किंवा आजच्याही काळामध्ये ते तेवढ्याच आवडीने वाचलं जातं. आत्ता युवा तरंगमध्ये आपल्याबरोबर चोखंदळ वाचक अमूल पंडित आहेत आणि त्यांच्याकडून आपण पुलंचं त्यांनी वाचलेलं जे साहित्य आहे त्याविषयी जाणून घेतलं, त्यानंतर त्यातलं कुठलं पुस्तक त्यांना आवडतं, का आवडतं हेही जाणून घेतलं. आणि आता मला तुम्हाला अमूल जी असं विचारायचं आहे की पुलंचं लेखन जसं आपण नेहमीच म्हणतो की ते कालातीत आहे किंवा प्रत्येक काळामध्ये सुद्धा ते तेवढ्याच आवडीने वाचलं जातं, तर आजच्या काळात सुद्धा पुलंचं लेखन पुलंची पुस्तकं ही खूप रिलेटेबल वाटतात, याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं?
1: खरं आहे, हे पुलंनी त्यांचं लिखाण करून अनेक वर्ष लोटली, बराच काळ लोटला. म्हणजे पुलं त्यांच्या वयाच्या साधारण 65 वर्षापर्यंत, म्हणजे साधारण 1984-85 पर्यंत चांगले लिहिते होते. पण त्याच्यानंतर मात्र आता जवळपास 40 वर्ष झाली त्यांचे पुस्तकं येऊन आणि त्यांचं लिखाण थांबून. त्यामुळे आजकालच्या वातावरणामध्ये किंवा बदललेल्या काळानुसार पुलंचं लिखाण रिलेव्हंट आहे का, ते रिलेटेबल आहे का, असा प्रश्न एखाद्या वाचकाच्या मनामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजे काळाचा महिमाच तसा असतो की तुम्हाला काही काही गोष्टी जुन्या वाटायला लागतात, काही गोष्टींचा आता काही संदर्भच नाही असं वाटायला लागतं. तर त्या दृष्टीने पुलंच्या लिखाणाचा विचार करता मात्र एक वेगळंच सत्य आपल्या समोर येतं. ते साधारण असं असतं की पुलंचं जे लिखाण आहे ते मुख्यतः माणसांचं लिखाण आहे. म्हणजे माणसांवरती बेतलेलं, माणसांचं व्यक्तिमत्व, माणसांचे कंगोरे उलगडून दाखवणारे लिखाण आहे. म्हणजे त्यांचं तुम्ही असामी असामी पुस्तक घ्या किंवा व्यक्ती आणि वल्ली घ्या, काही माणसं काल्पनिक असतील तर काही खरी असतील, पण पुलंचा मुख्य जो उद्देश आहे तो माणूस तुमच्या समोर रंगवून उभा करणं आणि त्याला प्रत्यक्ष तुम्हाला भेटवणं हा त्यांच्या लिखाणातला मूळ हेतू असतो.
0: बरोबर.
1: आता ते जेव्हा बटाट्याची चाळ किंवा असामी असामी लिहितात तेव्हा ते त्या माणसाच्या विविध प्रवृत्तींविषयी लिहित असतात आणि त्यावेळेस पार्श्वभूमी चाळीची असते. ते वाऱ्यावरची वरात लिहितात किंवा एखादं नाटक लिहितात किंवा म्हणजे आता त्यांचं नाटक घ्या तुम्ही सुंदर मी होणार, तेव्हा ते माणसांविषयीच लिहित असतात. पण त्या कथेची किंवा त्या नाट्य बीजाची पार्श्वभूमी जी असते ती ग्रामीण, शहरी किंवा संस्थानिक प्रकारची असते. ते नाटकं लिहितात तेव्हा माणसांच्या चकित करणाऱ्या व अनाकलनीय अशा मनोभूमिकांविषयी लिहित असतात. ते प्रवास वर्णन लिहितात तेव्हाही ते त्या ठिकाणांपेक्षा लिहिण्यापेक्षा माणसांविषयी जास्त लिहित असतात. त्यात पार्श्वभूमी म्हणून माणसांच्या भूतकाळातल्या आठवणी वा निर्मिती असतात, वागण्याच्या निर्णया तऱ्हा असतात. माणसांचा इतिहास असतो, माणसांचाच भूगोल असतो आणि माणसांचंच ते वर्तमान असतं. त्यामुळे जिथे प्रत्यक्ष माणूस असा त्या सगळ्या कथानकातून किंवा त्या पार्श्वभूमीतून असा तुमच्या समोरून उभा राहतो ना, तेव्हा तो माणूसच तुम्हाला दिसत राहतो. त्यामुळे त्यातलं कधीही काही कालबाह्य होतच नाही, कारण माणसाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याला तुम्ही कशाही प्रकारचं जरी नटवलं किंवा नेसवलं तरी त्या प्रवृत्ती ह्या सारख्याच राहतात. आणि त्यातल्या काही ज्या प्रवृत्ती आहेत त्या आता अधिक टोकदारपणे आपल्याला दिसतात. पुलंच्या लिखाणाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की वाईट दुःखद घटना जगात हारीने मांडलेल्या आहेत. पुलं जेव्हा बोलतात, संवाद करतात, तेव्हा हे तर जगात आहेच, असणारच आहे, त्याचे कड काढत दुसऱ्याचे टाकत बसू नका, तर त्यातून बोध घेऊन आनंदाने जगायचा प्रयत्न करा, तेच श्रेयस आहे असं ते सांगत असतात. त्यांचं बोलणं किंवा लिहिणं हे केवळ विनोदी नसतं, त्यांच्या विनोदी बोलण्याचा चेष्टा करणं वावधूकपणे बोलणं असा विपर्यास केला जातो, पण ते अत्यंत चुकीचं आहे. आपण सर्वसाधारणपणे ज्या विनोदी बोलणं म्हणतो ना, त्याचा त्यांच्या दृष्टीने खरा अर्थ आहे तो आनंददायी, आल्हाददायक आणि आश्वासक बोलणं असं आहे.
0: बरोबर.
1: हलकी फुंकर घालावी, सुखाची झुळूक पेळली जावी, तसं त्यांचं बोलणं आणि लिखाण असतं. त्याच्यामुळे पुलंचं लिखाण हे कालबाह्य होऊ शकत नाही. थोडेसे संदर्भ तुम्हाला तपासावे लागतील, थोडीशी माहिती काढावी लागेल. पण एकदा का तुम्हाला त्या पार्श्वभूमीविषयी अंदाज आला की मग तुम्हाला जो काय अवर्णनीय आनंद असा त्यांच्या लेखनाचा मिळत राहतो त्याला खरोखर कशाची तोड नाही.
0: अगदी खरं आहे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की थोडंसं ते संदर्भ आपल्याला कधी कधी तपासून पाहावे लागतात, पण थोडेसे संदर्भ त्या पुस्तक वाचत असताना मिळवणं ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट असते. आणि खरोखरच आजच्या काळातही जेव्हा आपण पुलंचं पुस्तक वाचतो त्यावेळेला खूप छान वाटतं, एकदम रिलॅक्स व्हायला होतं आणि चेहऱ्यावर हसू फुलतंच. आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि पुलंविषयी त्यांच्या साहित्याविषयी सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकरांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं देवबाप्पा चित्रपटातलं हे गाणं आत्ताच आपण ऐकलं आणि हे गाणं जसं आपल्याला आनंद देतं छान मनावर एकदम पावसाचा शिडकावा झाल्यासारखा एक छान फील देतं तसंच पुलंचं साहित्य पुलंचं लेखनसुद्धा आहे की जे वाचत असताना आपल्याला खूप छान वाटतं रिलॅक्स होतो आपण आणि म्हणूनच त्यांच्या लेखनातली किंवा त्यांनी जी व्यक्तिचित्रं लिहिली त्यातलीसुद्धा वाक्याच्या वाक्य उतारेच्या उतारे अनेक जणांना आजही पाठ असतात. मला वाटतंय सध्या जे धावपळीचं आपल्या आजूबाजूला जग आहे ते तर एका वेगळ्या पद्धतीचं आहे पण पुलंनी ज्या काळामध्ये लेखन केलं तेव्हा इतकी धावपळ जरी नसली तरीसुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचा ऊनसावलीचा जो काही खेळ चाललेला असतो तर त्याविषयी अर्थातच त्यांना खूप माहिती होती आणि त्यामुळे मला वाटतंय जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पकडून नियतीने जी माणसाची फसवणूक चालवलेली असते त्याच्यावर हसवणूक करणं हाच एक उपाय आहे असं त्यांचं म्हणणं असायचं आणि असे साहित्यामधून नाटकांमधून चित्रपटांमधून संगीतामधून अजरामर झालेलं आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. आत्ता कार्यक्रमात तुम्हाला ऐकवते पुलंनीच गायलेली त्यांच्याच आवाजातली एक रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

युवा तरंग कार्यक्रम तुम्ही ऐकता एफएम गोल्डवर. आजच्या युवा तरंग कार्यक्रमात आपण पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम सादर केला आणि आजची तरुण पिढी सुद्धा पुलंचं साहित्य वाचते का आणि त्यांना ते आवडतं का आवडतं या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलं आपल्या युवा मैत्रिणी समृद्धी ढमाले आणि अनिशा डुमरे यांच्याकडून. आणि आधीच्या पिढीतले चोखंदळ वाचक अमूल पंडित यांच्याकडून आपण जाणून घेतलं की पुलंचं साहित्य त्यांना का आवडतं आणि आजही ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं आहे असं आपण का म्हणू शकतो. एकंदरीतच कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी पुलंविषयीच्या बोलताना जाणून घेताना खूप छान वाटलं. आता मात्र युवा तरंग कार्यक्रमाची इथेच सांगता होते. अगदी काही क्षणातच 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा एफएम गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ दुपार।

100% एकमेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय एफ एम गोल्ड. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या रंजक सफरमध्ये आपण एका खास अशा पदार्थाविषयी बोलणार आहोत. जागतिकीकरणामुळे आणि एकूणच इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे वेगवेगळ्या देशांची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीसुद्धा जाणून घेणं हे आता खूप सोपं झालेलं आहे. रेस्टॉरंटमध्ये आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा वेगवेगळ्या देशांमधले पदार्थ ट्राय करायला आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप आवडतं. असाच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे फलाफल. आज आंतरराष्ट्रीय फलाफल दिवस आहे आणि त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमात करूया फलाफलची रंजक सफर. ऐकत रहा 100% एकमेगाहर्ट्स एफ एम गोल्ड.

0: एक सांजडो कावते रोज माझारी त्याघरात अन काही न बोलता हात मागते हातात एक सांजडो कावते। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। मस्त मस्त मराठी गीत संगीताची पर्वणी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या रंजक सफरमध्ये फलाफलची रंजक सफर आपण करतो आहोत। फलाफल हा वेगवेगळ्या देशांमध्ये लोकप्रिय असणारा पदार्थ प्रामुख्याने छोले किंवा काबुली चणे वापरून तयार केला जातो। पिठा ब्रेड, सॅलड, ताहिनी, हमस, गार्लिक सॉस या पदार्थांबरोबर खाल्ला जातो। भिजवलेले काबुली चणे भरड वाटून त्यात वेगवेगळे मसाले घालून त्याच्या पॅटीज तयार करतात आणि त्या तेलामध्ये तळून छान क्रिस्पी करून मगाशी सांगितलेल्या पदार्थांबरोबर खाल्ल्या जातात। फलाफल हा पदार्थ मूळचा नक्की कुठला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्याआधी एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवणार आहे सुनिधी चौहान यांच्या आवाजातलं। तेव्हा या सगळ्यासाठीच ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड।
2: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samriddh Bharat. Join Indian Navy.

आपल्या आवडत्या अशा कांदे पोह्यांचं गाणं ऐकल्यानंतर आता पुन्हा एकदा रंजक सफरमध्ये आपण फलाफलकडे वळतो आहोत. फलाफल या पदार्थाची लोकप्रियता इतकी आहे की बरेच देश या पदार्थाला आपलाच मानतात. म्हणजे हा पदार्थ मूळचा त्याच देशातला आहेत असं त्यांचं म्हणणं असतं. पण फलाफल पहिल्यांदा इजिप्तमध्ये तयार केला गेला असंही म्हटलं जातं. ब्रिटिश इजिप्तमध्ये गेल्यावर त्यांनी भारतीय पकोडे किंवा बोंडे यांच्यासारखा पदार्थ इजिप्तमध्ये मिळणाऱ्या पदार्थांपासून करायला तिकडच्या बल्लवाचार्यांना सांगितला असावा आणि त्यातून फलाफल या पदार्थाचा जन्म झाला असावा असं म्हटलं जातं. आणखीनही बोलूया आपण फलाफलविषयी. त्याआधी तुम्हाला ऐकवते एक मस्त धमाल असं लोकगीत. ऐकत रहा FM गोल्ड.

800 खिडक्या आणि 900 दारांमधून देशविदेशात पोहोचलेला पदार्थ म्हणजे फलाफल आणि त्याचीच रंजक सफर आज आपण करतो आहोत. मध्य पूर्वेतले देश इस्रायल, अरबस्तान, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, त्यानंतर जर्मनी अशा अनेक देशांमध्ये फलाफल आवडीने खाल्लं जातं. पारंपरिक पदार्थांमध्ये सुद्धा फलाफलचं महत्व मानलं जातं. नेमकी कोणत्या देशात फलाफलची मुळं आहेत हे सांगणं जरी कठीण असलं तरी त्याची

0: नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.

0: उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: शंभर अंश 1 MHz वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर सुरू आहे। आजच्या रंजक सफरमध्ये आपण फलाफल या पदार्थाची रंजक सफर केली। स्ट्रीट फूड म्हणून, मुख्य जेवणातला घटक म्हणून, पारंपरिक पदार्थ म्हणून आवर्जून केला आणि खाल्ला जाणारा फलाफल हा पदार्थ। आज आंतरराष्ट्रीय फलाफल दिवसाच्या निमित्ताने जरूर तुम्ही सुद्धा हा पदार्थ करून बघा, खाऊन बघा। अगदी आज नाही जमलं तरी पहिल्या पावसाच्या स्वागताला कांदा भजांच्या जोडीला फलाफल नक्कीच करता येईल। अर्थात आपली प्रकृती आणि आपलं डाएट सांभाळूनच हे करावं, हे काही वेगळं सांगायला नको। फलाफलची रंजक सफर तर खूपच चविष्ट झालेली आहे। आणि आता आपल्या कार्यक्रमातल्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत। कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे, तो एका गाण्यावर आधारित असा आहे। प्रश्न असा आहे की कुणी म्हणेल वेडा तुला, तर हे जे गाणं आहे, तर हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि या गाण्याचे संगीतकार कोण आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435। प्रश्न पुन्हा एकदा सांगते, कुणी म्हणेल वेडा तुला, कुणी म्हणेल वेडी मला हे जे गाणं आहे, तर हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि या गाण्याचे संगीतकार कोण आहेत हे तुम्ही मला सांगायचं आहे। दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच वेळेला तुम्ही देणं हे अपेक्षित आहे, तेव्हा पटापट फोन करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता गाण्यावर आधारित असा. एक गाणं मगाशी मी तुम्हाला ऐकवलं होतं, कुणी म्हणेल वेडी मला कुणी म्हणेल वेडा तुला, आणि हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि त्याचे संगीतकार कोण आहेत हे तुम्ही मला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, कुणी म्हणेल वेडी मला कुणी म्हणेल वेडा तुला हे जे गाणं आहे तर हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि त्याचे संगीतकार कोण आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे.

0: सीताराम बाए कौशल्य ताराम।
1: शंभर अंश एकमेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे। रंजक सफरमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कुणी म्हणेल वेडा तुला, कुणी म्हणेल वेडी मला, हे जे गाणं आहे तर हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि या गाण्याचे गीतकार या गाण्याचे संगीतकार कोण आहेत असं मी तुम्हाला विचारलं होतं। आणि प्रश्नाचं उत्तर आधी सांगते, हे गाणं आहे देव पावला या चित्रपटातलं आणि या गाण्याचे संगीतकार

0: आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक, सुप्रसिद्ध संगीतकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे. आणि आपल्याला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे दीपाली विचारे, मिलिंद टिपणेस, मृदुल दामले, नीलम राणे, शिल्पा तोडणकर, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत आणि वसंत पारुंडेकर या सगळ्यांनी. ज्यांनी ज्यांनी योग्य उत्तर दिलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आणि आता लगेचच आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की नाथा कामत ही जी व्यक्तिरेखा आहे किंवा हे जे व्यक्तिचित्र आहे ते पुलंच्या कोणत्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415434 किंवा 02245415435. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, नाथा कामत हे जे व्यक्तिचित्र आहे किंवा ही जी व्यक्तिरेखा आहे तर ही व्यक्तिरेखा किंवा हे व्यक्तिचित्र आपल्याला पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात वाचायला मिळतं.
1: बदले

रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100.1 MHz FM गोल्ड वर आणि कार्यक्रमात तुमच्या बरोबर आहे मी अंजली। कार्यक्रमात आपण प्रश्न विचारतो आहोत आणि कार्यक्रमातला दुसरा प्रश्न मी तुम्हाला असा विचारला होता की नाथा कामत ही जी व्यक्तिरेखा आहे किंवा हे जे व्यक्तिचित्र आहे ते पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 15 41 34 किंवा 02245 15 41 35। प्रश्न पुन्हा एकदा सांगते, नाथा कामत ही व्यक्तिरेखा किंवा हे व्यक्तिचित्र पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं याविषयी तुम्ही मला सांगणार आहात।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100.1 MHz FM गोल्डवर. आणि रंजक सफर कार्यक्रमातला पुढचा आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की नाथा कामत ही व्यक्तिरेखा किंवा हे व्यक्तिचित्र पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणि ह्याचं उत्तर आहे व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात आपल्याला नाथा कामत ही व्यक्तिरेखा किंवा हे व्यक्तिचित्रण वाचायला मिळतं. आणि आपल्याला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय नीलम राणे, मिलिंद टिपणेस, श्रीमती शुक्ला, त्यानंतर विश्वास आत्माराम पाटील, मकरंद घाटे, गणेश फाटक, काशीनाथ क्रमवंत, दीपाली विचारे, मनोहर मोरे, मंगला शेठ, चारुशिला म्हात्रे, अंजली बिडीकर आणि हरिश्चंद्र पाटील या सगळ्यांनी. आणि मिलिंद पाठक आणि वसंत पारुंडेकर यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी ज्यांनी अचूक उत्तर दिलं त्यांचं मनापासून अभिनंदन, आणि ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे सुद्धा मनापासून आभार, कारण कार्यक्रमामध्ये एवढा इंटरेस्ट तुम्ही दाखवलेला आहे. आणि आता याबरोबरच मात्र रंजक सफर या कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. आजच्या एकूणच आपल्या तिन्ही कार्यक्रमांमधून मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते. दुपारी 2:30 वाजता मराठी कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल FM रेनबो 107.1 MHz. आणि हे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपली RJ मैत्रीण ग्रीष्मा. तेव्हा ग्रीष्माबरोबर त्याही कार्यक्रमांचा आनंद घ्या. पुन्हा आपली भेट होईलच. तोपर्यंत मस्त मजेत राहा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत राहा 100.1 MHz FM गोल्ड.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA ने केलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक

लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरु होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य
पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा

यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोलेरे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेअर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ, जे कोणी

0: चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.